ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: दीदी ऐसा क्यों नहीं होता है? जो होता है वो क्यों होता है?
1: कारण फिर वही कायदा।
2: कायदा कायदा आखिर फायदा।
3: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार पलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजी जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना वाव मिळावा यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलक पडे. अलक तुमची, रसिक श्रोते हो झलक आमची. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 22 फेब्रुवारी 2026 आणि अर्थातच अलकची झलक प्रयोग क्रमांक 192. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, अलकची झलक या कार्यक्रमामध्ये एकापेक्षा एक जानदार दमदार अलक पाठवल्या गेल्या. पण आज मी अलकची झलक या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे ते अत्यंत महत्वाच्या सूचनेने, अत्यंत महत्वाच्या घोषणेने. आपले प्रथम अलककार श्री राजेंद्र वैशम पायन यांना अलक हा शब्द सरकार दरबारी त्यांच्या नावात नोंदणीकृत झाल्याचे पत्र मिळाले आहे. याचा अर्थ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ट्रेडमार्क्स कायद्याअंतर्गत आता अलक पुस्तक प्रकाशन, अलक संमेलन, अलक कार्यशाळा, टीव्ही रेडिओ, इंटरनेट रेडिओ वा कुठल्याही अन्य प्रकारचे अलक संदर्भातील कार्यक्रम वा प्रसारण अथवा इतर कुठल्याही अशा प्रकारच्या उपक्रमात अलक हा शब्द वापरण्यास श्रीयुत राजेंद्र वैशम पायन प्रथम अलककार यांचा अर्थातच प्रथम अलककारांचा लेखी पाठिंबा असणं, परवानगी घेणं आवश्यक आहे. तसं न केल्यास ती संस्था त्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. अर्थात अलकच्या जनकत्वाबद्दल आमच्या मनात, म्हणजे रेडिओ पुणेरी आवाजच्या मनात कुठलाही संभ्रम नव्हता, उगम कोणी केला याबद्दलही संभ्रम नव्हता. आणि अलककार राजेंद्र वैशम पायन यांनी वेळोवेळी पुणेरी आवाजवर त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत त्याबद्दल अलककार राजेंद्र वैशम पायन अलकची झलक अलकची जनक तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे ही एक अत्यंत महत्वाची इच्छा व्यक्त करतो. आणि अर्थात आता आरजे जगदीश वळतोय कार्यक्रमातील, म्हणजेच प्रयोग क्रमांक 192, आता 8 बाकी आहेत, प्रयोग क्रमांक 200 व्हायला. आणि आज 15 फेब्रुवारी, आज 22 फेब्रुवारी, पहिलीच अलक घेतोय आरजे जगदीश सांगली येथील अलककार अरुणा गर्जे यांची. अपयशाने खचलेल्या क्षणी ती त्याला सोडून गेली आणि अशीच अपयशाने खचलेली दुसरी त्याच्या आयुष्यात आली. आज मात्र त्यांनी एकमेकांच्या साथीने त्या अपयशावर मात केली. वा वा, अलककार अरुणा सुंदर आहे, छान आहे. साथ महत्वाची, संगत महत्वाची, सोबत महत्वाची, आधार महत्वाचा, मनोमिलन महत्वाचं आहे. अपयशाने खचलेल्याला त्या ठिकाणी साथ देणं, तिने सोडून जाणं आणि दुसरीने साथ देणं, अपयशात दुःखात व्यथेत वेदनेत जो आपल्याला साथ देतो तो आपला खरा सखा, ती आपली खरी प्रिय व्यक्ती असं म्हणायलाच हवं. वळूया अत्यंत दमदार अशा अलक नंतर कोल्हापूर येथील अलककार सर रोहिणी अमोल पराडकर लिहित आहेत, पालक पराठे करूया म्हणून मी मंडईत गेले. तिथे छोटी मुलगी भाजी घेऊन बसली होती. तिला विचारले, पालक आहे का ग? काकी, पालकच नाही म्हणून असं आहे. अलक का रोहिणी, पालक या शब्दावर आतापर्यंतची जवळजवळ 10वी अलक असेल, शाब्दिक कोटी केलेली. मला प्रत्येक वेळाही अलक वेगळं काहीतरी देऊन घेते. म्हणजे इथे त्या ठिकाणी मला लहान मुलीचं कौतुक वाटलं की तिला पालक या शब्दाचे दोन्ही अर्थ माहिती आहेत. याचा अर्थ ती भाजी विकता विकता शिक्षण घेत असेल खात्रीने. पालक नाहीये म्हणूनच त्या ठिकाणी असं आहे, याचा अर्थ पालक पराठ्यांसाठी त्या ठिकाणी पालक मागणारे सकाळपासून बरेच येऊन गेले असतील आणि म्हणून पालक संपला असेल. पालक नाहीये यातून त्या ठिकाणी तिच्या आयुष्यातल्या व्यथा वेदना तुम्ही मांडल्यात. अलक का रोहिणी, अप्रतिम अलक आहे, सुंदर अलक आहे, तुम्हाला मानाचा मानाचा मुजराम. फक्त एक नम्र नम्र नम्र विनंती, नियमितपणे अलक पाठवत राहा. कधीतरी तुम्हाला आठवलं की तुम्ही अलक अलक लिहिता तर ते मात्र आरजी जगदीशला थोडंसं त्याचं मन
खट्टू होतं त्याला थोडंसं वाईट वाटतं. ऐकूया वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले आभास परशे टोपणाने लिहिणाऱ्या अलककर वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे यांनी. एक बगळा जखमी अवस्थेत माझ्या दरवाजा शेजारी असल्याने मी त्यास उचलून त्याची एक दिवस निगा राखली व दुसऱ्या दिवशी गच्चीवर सोडून दिले. तिसऱ्या दिवशी मी त्याला गच्चीवर जेथे सोडले होते तेथे येऊन तो जोर जोरात मला आवाज देत असल्याचे बायकोने मला सांगितले. अलंकार वैद्यराज भूपाल अत्यंत उमदी दमदार आणि आशय संपन्न अशा अलक मांडली. आपण जशी भूतदया म्हणतो मला वाटतं प्राण्यांना त्या ठिकाणी मानवदया येत असावी, म्हणजे प्राण्यांना त्या ठिकाणी प्राण्यांमध्ये मानव मित्र असावेत किंवा मानवांबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची आस्था असावी, जिव्हाळा असावा. आणि शिवाय उपकाराची फेड अपकाराने करण्याची पद्धत मानवात असू शकते पण पशुपक्ष्यांमध्ये मात्र ती नसते, याच्या अनेक जातक कथा आणि तुमची ही त्याच पटरीतली एक कथा फार सुंदर. आणि खरंच आहे, आपण जे पेरू तेच उगवतं असं म्हणतात ते उगाच नाही. पण अलंकार वैद्यराज भूपाल तुमची अलग गेल्या वेळेला घेतली नव्हती, कारण जागा नव्हती आणि थोडी वेळेच्या कदाचित आधी आली असेल, वेळेच्या थोडीशी नंतर आली असेल, वेळेत पाठवा. टाइम पे जो आता है उसको सब मिलता है, तरी सुद्धा माफी असावी. पुन्हा माफी मागतो अलंकार विद्या, तुमची अलग आली होती पण जागेअभावी ती घेता आली नाही, माफी असावी. सोलापूर येथून अलंकार सौ विद्या चव्हाण माने लिहितात, तो निघून गेला पण ती एकटीच तिथे उभी होती. त्याच्या मिठीची ऊब तिला अजूनही जाणवत होती. निरोप देणं सोपं नसतं, आठवणी हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त करणंही अवघडच असतं. मागून कुणीतरी अलगट कुजबुजलं आणि ती ओझ घेऊन पुढे वळली उभेच की आठवणींच. अलंकार विद्या अर्थातच उभेच, द्वंद्व नकोच आहे, उभच. आठवणींमध्येही उभच असते आणि आठवणींची ऊब सुद्धा आपल्याला तजेलदारपणा देते, आठवणींची ऊब सुद्धा आपल्याला ताजतवानं करते. अर्थात ती ऊब तिला मिळाली असेल आणि त्या उभेमध्ये ती पुढचं आयुष्य नक्कीच व्यवस्थित जगू शकेल. वळूया पुढच्या अलककडे. अलककर सौ कल्पना चांदमल जी बंब जैन चिंचवड पुणे वालेकरवाडी येथून लिहितात, त्या दिवशी लग्नाचा वाढदिवस होता. तिने वृद्धाश्रमात जाऊन खाऊ मनोरंजनासह साजरा केला. तिला आई बाबांची आठवण येत होती. अलककर कल्पना फार छान कल्पना आहे. वृद्धाश्रमावरची अलग शक्यतो आम्ही टाळतोच, पण अशी एक आगळी वेगळी अलग आली की आम्हालाही बरं वाटतं. खरंच आहे, आपण आपलं आयुष्य, आपण आपल्या आयुष्यातले अत्यंत महत्वाचे दिवस अशा लोकांवर साजरे केले तर त्याही लोकांना बरं वाटतं. पण ते साजरे करताना मनात कुठली तरी इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, लालसा ठेवू नका आणि त्याचं जाहीर प्रदर्शनही करू नका. म्हणजे फोटो व्हॉट्सअपवर टाका, स्टेटसवर ठेवा, काहीच गरज नाही. या हाताचं केलेलं त्या हाताला कळू नये, त्याला कर्ण म्हणतात. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. वळूया पुढच्या अलककडे. अलककार सो नीता देठे माटुंगा मुंबई येथून लिहितात, काय ग तुला चार मुलीच आहेत का? ती नेहमी शांतपणे हो म्हणायची. आज तिच्या चारही मुली वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत होते आहेत. आदर्श माता म्हणून गौरव स्वीकारताना ती ताट मनाने म्हणाली, हो मला चार मुलीच आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे बरं का? अलककर नीता मानाचा मानाचा मानाचा मुजरा. बेटी तो धनाची पेटी होते हो, मुलगा मुलगी मानू एक समान, कशाला त्या ठिकाणी मुलगा मुलीमध्ये भेद करायचा, फरक करायचा आणि मी तर म्हणतो हिडवायचं का? असं म्हणतात की मुलगी काय आणि मुलगा काय, ती शेवटी त्या ठिकाणी जन्म घेऊन आले आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी, तो विचार करायला पाहिजे. पण बोलणारे बोलतात पण उत्तर देणारे मात्र सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे. त्याने विचार करायला पाहिजे की मी अति विचार करणार नाही, मी माझ्या कर्तृत्वाने उत्तर देईन. चारही मुलींना शिकवणाऱ्या त्या आईला, आदर्श मातेला पुन्हा एकदा मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले ठाणे येथून अलंकार विद्या कुंभार यांनी. यात ते कमी आहे, हे कमी आहे असे सर्वजण जेवताना बोलत होते. आजी लय मस्त गोड पोळी ह, हे छोट्या नातवाचे शब्द ऐकल्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्यावर चमक आली. अलंकार विद्या
मलाही चमक आली आणि मी चमकत चमकत तुम्हाला देऊन टाकतो मानाचा मानाचा मुजरा. आजी आणि नातवाचं नातंच वेगळं असतं. त्यांच्यातली त्या ठिकाणी लिंक, त्यांच्यातली नाडी जबरदस्त जुळलेली असते. अलंकार विद्या खूप सुंदर अलग, खूप भावपूर्ण दृष्टीने तुम्ही अलकलेली आहात. वळू या पुढच्या अलगकडे. नागपूर येथून नीलकवी या टोपण नावाने लिहिणारे निलेश वासुदेव गणगे लिहितात, तो रोज तिच्याशी तासनतास बोलायचा, तिच्या प्रत्येक दुःखावर शब्द ठेवायचा. ती म्हणायची, तू आहेस ना, मला काहीच भीती नाही वाटत. एक दिवस अचानक तिचं लग्न ठरल्याची बातमी त्याला तिच्याच तोंडून कळली. तो शांतपणे हसला, तिलाच तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. फोन ठेवताना तिने विचारलं, तू रडत नाहीस ना? तो म्हणाला नाही ग, मी तर तुझ्यासाठी नेहमीच मित्र होतो आणि पहिल्यांदाच स्वतःलाच खोटं बोलला. अलका निलेश काय सांगू, म्हणजे प्रेमामध्ये अशी प्रतारणा झाली किंवा प्रेमाचं डेस्टिनेशन लग्न विवाह नाही झाला की मग थोडंसं मन खट्टू होतं आणि त्या व्यक्तीचं मन किती खट्टू झालं असेल, त्या व्यक्तीला किती लागलं असेल, विचार न केलेलाच बरा. पण तरीही त्याच्यासाठी, खास त्याच्यासाठी मानाचा मुजरा, कारण त्याने अतिशय समर्पक शब्दामध्ये उत्तर दिलं. चला तर वळूया पुढच्या अलककडे. अलंकार उज्ज्वला धांडे नागपूर येथून लिहितात, कडुलिंबाचे झाड पानगळीत कुत्सितपण्याने गर्वाने पिंपळावर हसत होता. आज मात्र तोच डौलदार पिंपळ कडुलिंबाची पिवळी पाने वात्सल्याने कुरवाळून त्याला सांभाळत होता. अलंकार उज्ज्वला, वा उज्ज्वल आहे भवितव्य तुम्हाला, मी नेहमी असं म्हणतो ते उगाच नाही, खूप छान लिहिता हो. म्हणजे ना, खरं सांगायचं तर मिश्किलपणा आहे तुमच्या लेखनात, तुमच्या लेखनामध्ये दर्द आहे, तुमच्या लेखनात व्यथा वेदनेला जाणवण्याची तीव्र भावना आहे आणि ती भावना अशीच जपून ठेवा तर खऱ्या अर्थाने तुमची अलक अशीच फुलत राहील. तुमच्या अलक मधल्या आगळ्या वेगळ्या त्या डौलदार पिंपळाला मानाचा मुजरा, माणूस कसा सोशिक हवा, माणूस कसा त्या ठिकाणी सर्व समभाव हवा, म्हणजे माणसाने सगळ्यांना कसं सामावून घ्यावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची अलग अप्रतिम आहे. चला तर वळूया पुढच्या अलगकडे. आईच्या पावलावर पाऊल टाकून लिहिणारे नाशिक येथील अलंकार विमेश यशवंत बागडे लिहितात, बारमध्ये लग्नाचा उडवलेला बार हा त्याचा फुसका बार ठरला. अलंकार विमेश बार बार बार, पहिला बार, मग दुसरा बार आणि मग तिसरा बार. त्यातला दुसरा आणि तिसरा बार बारच आहे, म्हणजे फटाका. पण पहिला बार वेगळाच आहे. बार मध्ये लग्नाचा उडवलेला बार याचा अर्थ कदाचित त्या ठिकाणी दारू पाजली असेल लोकांना, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बार मध्येच त्या ठिकाणी त्याचं सूत जुळलं असेल, कदाचित त्या ठिकाणी तीच आवडली असेल आणि ती मात्र त्या ठिकाणी त्या संसारात रमली नसेल म्हणून फुसका बार निघाला असेल. कदाचित त्या ठिकाणी असं असेल, कदाचित त्या ठिकाणी असं असेल की सगळ्यांच्या इच्छेखात बार मध्ये विवाह झाला आणि बाकी लोकांना आवडला नाही म्हणून कदाचित त्या ठिकाणी बाकी सगळे निघून गेले असतील. काही असू शकतं, पण मला मात्र बार बार बार आवडली आलक, फार आवडली आलक, खूप छान. वळू या पुढच्या अलककडे. अलककार सो प्राची मेतकर ठाणे येथून लिहितात, औषधांचा काळाबाजार करून निष्पाप लोकांचा जीव घेणारा तो स्वतःच आज शेवटच्या घटका मोजत होता आणि देवाकडे जीवनदान मागत होता. पेराल ते उगवेल, तुम्ही पेरलं तेच उगवलं, तुमचं कर्म तुमच्याच कर्माला पुन्हा त्या ठिकाणी जाग करत. अलंकार प्राची योग्य पद्धतीने योग्य शब्दामध्ये समज दिलीत, अलक अप्रतिम आहे. वळूया पुढच्या अलककडे. तालुका दौंड पुणे पारगाव येथून अलंकार श्री वाय के शेख लिहितात, सून बाबांनी 100 रुपये मुलाला मागितले. पाकिटातून पैसे देताना ते सुनेने पाहिले व पैसे मागण्याची वेळ बाबांवर येऊ देऊ नकोस म्हणत अख्खे पाकिट बाबांच्या हातात देत पाया पडली. अलंकार वायके जय हो त्या सुनेचा. ती सून नाहीच आहे, ती मुलगी आहे. मी तर म्हणतो मुलीपेक्षा जास्त आहे, काकणभर सरस आहे. अलंकार वायके अप्रतिम अलक, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. त्या सुनेला दीर्घायुष्य लाभू दे आणि तिला आपल्या सासऱ्यांची वडिलासारखी पूजा करण्याची कायमची बुद्धी राहू दे.

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: लोकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 22 फेब्रुवारी 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 192। अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलगकार मित्रांनो, तुम्ही एकापेक्षा एक सुंदर, रसाळ, अभ्यासपूर्ण, आशय संपन्न अलक ऐकल्यात। प्रथम अलककार श्री राजेंद्र वंशमपायन सर तुम्हाला एक आठवण सांगायची, आठवणीने मयुरेश देशपांडे, अलककार मयुरेश जे तुमचे शिष्य आहेत। मी एकदा कार्यक्रमामध्ये असं म्हटलं की अलककार राजेंद्र वंशमपायन यांच्यापेक्षा काकणभर सरस तुम्ही अलक लिहिताय। त्यांनी मला प्रतिक्रियेमध्ये फटकारलं। ते म्हणाले, मला आवडली तुमची स्तुती, पण नाही हो, मी अलककार राजेंद्र वंशमपायन यांच्यापेक्षा काकणभर सरस अलग कधीच लिहू शकत नाही, ते माझे गुरु आहेत, मला वाटतं गुरु शिष्या दोघांनाही वंदन करायला हवं। आणि प्रथम अलककार श्री राजेंद्र वंशमपायन, तुम्हाला खूप खूप अभिनंदन, तुम्हाला पेटंट मिळालं, तुम्हाला IP मिळाला, तुम्हाला अधिकार मिळाले, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन। पुणेरी आवाजकडून तुम्हाला प्रचंड अभिनंदन। अलकप्रेमी रसिक श्रोते, आतापर्यंत एकापेक्षा एक सुंदर अलक तुम्ही ऐकल्यात, तुम्हाला नक्की आवडल्या असतील, अर्थात प्रतिक्रियांमधून तुम्ही ते कळवालच। पण आता आरजे जगदीश वळतोय समूहाच्या कार्यक्रमाकडे आणि त्या समूहाच्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या सर्वे सर्वा, जीजी या नावाने ज्या ओळखल्या जातात आणि मार्गदर्शन करण्यामध्ये ज्या वाकबगार आहेत, त्या अलककार स्वप्नजा घाटगे। अलककार स्वप्नजा, तुमच्या परिश्रमासाठी, प्रयत्नांसाठी पुणेरी आवाज 107.8 FM कडून तुम्हाला मानाचा मुजरा, अभिनंदन, धन्यवाद। ऐकूया त्यांचीच पहिली अलक। अलककार स्वप्नजा घाटगे लिहितात, बाबा गेल्यानंतर तिने हक्क सोडपत्रावर सह्या केल्या। निघताना म्हणाली, दादा बाबांचं पुस्तकांचं कपाट मी नेऊ का? एकदम खुश होऊन दादा म्हणाला, ने ग त्या पुस्तकासह, नाहीतर मी भंगारातच काढणार होती। ती आनंदाने आता माहेरचा निरोप घेणार होती बाबांना घेऊन। वा अलककार स्वप्नजा, वा। मुलीचं आणि बापाचं नातंच हळवं असतं, हळवर असतं, अलगज असतं, त्यात मनगूज असतं, त्यात हितगूज असतं, त्या नात्यामध्ये तरलता असते, भावनात्मकता असते। मुलीसाठी बाप कायमच हिरो असतो, तिचा तो नायक असतो, आणि तिच्या बापासाठी त्या ठिकाणी ती सगळं काही करायला तयार असते। सोडपत्राचं सोडावं ती कशावरही सही करायला तयार झाली असती, ते पुस्तक आणि त्याचबरोबर तो मात्र, म्हणजे मुलगा मात्र, तेच पुस्तकांचं कपाट पुस्तकांसह भंगारात देणार होता। किती दुजा भाव, किती आपपरभाव। अलककार स्वप्नजा, त्या मुलीला मानाचा मुजरा। वळूया पुढच्या अलककडे, सखी संपदा मंच पुणे। अलककार पूनम पवार लिहितात, तिने लेकीला मित्रमैत्रिणीसोबत रात्रीचं पिक्चरला जायला नकार दिला खरा, पण लेकीचं बोलणं तिच्या मनात सारखं घोळत होतं। आई खरं सांग, मुलींना अशा अटी घालून घरी बसवण्यापेक्षा मुलांना स्त्रीकडे बघण्याची नजर बदलण्याची, स्त्रीचा सन्मान करण्याची नजर देण्याची आवश्यकता आहे। लेकीच्या या प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते, अलककार पूनम कोणाकडेच नाहीये। शिवजयंती आपण साजरी केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असं आपण म्हणतो, आपण ती घोषणा देतो आणि अखंड आसमंतामध्ये ती घोषणा दुमदुमते, पण आपण महाराजांचे विचार घेतो का? महाराजांचा स्त्री दाक्षिणे स्वभाव आपण घेतला का? हा विचार करण्याची वेळ खरंच आपल्या सगळ्यांवर आलेली आहे। वळूया पुढच्या अलककडे, अलवर राजस्थान येथून सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने अलक पाठवले अलककार रुपाली स्वामी यांनी। अहो परवा तुमचा बर्थडे आहे, कुठे जाऊया? नेहमीप्रमाणे कुठे बाहेर रिसॉर्टला जाऊ? हो ऑनलाईन रिसॉर्ट बघतो, छोटा सोह म्हणाला। बाबा आपण गावी जाऊ आजी आजोबांकडे, तुमचा बर्थडे तुमच्या बाबांसोबत सेलिब्रेट करूया। रिसॉर्ट शोधणारी त्याची बोटे तिथेच थांबली. ओहो, अलग का रुपाली मानाचा मुजरा, त्या छोट्याला मानाचा मुजरा, जो बाबा आपण गावी जाऊया आजी आजोबांकडे असं म्हणणाऱ्या त्यांना, त्या मुलाला, त्यांच्या मुलाला किंवा त्या ठिकाणी त्या छोट्याला. खरंच आजी आजोबांबरोबर वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मी असं म्हणतोय, आजी आजोबांना तिकडे घेऊन कायम झाला तर प्रत्येक वाढदिवस हा जबरदस्त असेल, नाही का? आपली एक सूचना केली पण खरंच तुमची अलग मनाला स्पर्शून गेली. वळूया पुढच्या अलगकडे. सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने अलग पाठवले ईशा थोरात. अलगकार ईशा थोरात लिहितात, एका मतासाठी 5,000 रुपये घेऊन मिंदी झालेली अशिक्षित सखू मतदान करायला निघाली असता तिने रस्त्याची झालेली दुरावस्था, सार्वजनिक शौचालयाजवळची घाण, मुलांची पडकी शाळा आणि शेवटचे श्वास घेत असलेली आरोग्य केंद्र बघितले आणि ते पैसे उमेदवाराकडे परत केले, आपला मतदानाचा हक्क चोख बजावला. वा अलकर ईशा, मानाचा मुजरा. आणि अशा प्रकारची सगळीच माणसं जर असा विचार करतील आणि पैसे परत देतील आणि योग्य उमेदवार निवडतील तर नक्कीच आपला संपूर्ण देश, आपला संपूर्ण देश नक्कीच फार सुंदर त्या ठिकाणी लोकशाही नांदवू शकेल. खूप छान. वळूया पुढच्या अलगकडे. वर्षाश्री टोपणाने लिहिणारे नागपूर येथील अलगकार सौ वर्षा श्रीकांत गंपावर लिहितात, एका चित्रकार महिलेने झोपडपट्टीतील मुलांच्या नातीला अंधार दूर व्हावा म्हणून त्यांच्या मनात रंग भरले, सोबतच परिसरातील घरांची दुरुस्ती करून घरे रंगविली, मुले शिकायला लागली. काही वर्षांनी तिच्या या कामाचा गौरव म्हणून तिला मोठ्या रकमेचा पुरस्कार परदेशातून मिळाला. अलगकर वर्षा, इथे परदेशवर मी जोर दिला, आपल्या देशात मिळाला का असा प्रश्न पडला. म्हणजे आपल्या देशात अशा लोकांची कदर नाही आहे असाही एक मनात विचार आला. दुसरी बाजू त्या ठिकाणी त्या शिक्षिकेला सुचलं, बाकीच्या शिक्षकांना का सुचू नये असाही विचार मनात आला. आणि पुरस्कार मिळाल्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली, त्याच्या आधी मात्र किती लोकांना ती ठाऊक होती असाही प्रश्न मनात आला. म्हणजे आपण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. तुम्ही अलग त्या व्यक्तीवरून लिहिलीत ज्यांना नुकताच पुरस्कार मिळाला आहे, 8 कोटीचा रूप मला वाटतं, आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या सन्मानित झाल्या आहेत. मला वाटतं त्यांना त्रिवार अभिनंदन आणि तुम्हाला मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले कराडी जिल्हा गडचिरोली येथून अलगकार आत्माराम बर्डे लिहितात, एक मूर्तीकार देवाला म्हणाला, देवा तुम्ही ज्या मूर्त्या फुकट्यात घडवता त्या मूर्त्या तंटा भांडण मारामाऱ्या करतात आणि मी ज्या मूर्त्या घडून पैशांनी विकतो त्याची लोक पूजा करतात, खरं ना? अलगकार आत्माराम, तुमचा आत्मा जागृत आहे कारण तुमच्यात राम आहे आणि तुम्ही अगदी करडे बोललात कारण तुम्ही बरडे आहात आणि तुमचं गाव आहे कराडी, त्याच्यामुळे करडे बोलणं साहजिकच आहे. पण खरंच परमेश्वर कधीच दंगे घडवत नाही, परमेश्वराच्या नावावर आपण दंगे घडवतो, आपण दंगा फसाद करतो, ही गोष्ट तुम्ही अधोरेखित केलीत. खूप सुंदर. वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार निलिमा नातू लिहितात, ती सुंदर गात असे, दम्याच्या आजाराने आवाजाचा पोत बिघडला, श्वास पुरता नव्हता, आधी खूप वाईट वाटत असे, रडवी नवऱ्याने समजूत घातली, अगं देवाने तुला कान तर दिले आहेत ना. वा अलकर निलिमा, निलिमा नावाच्या धातू सारख्या तुम्ही आहात आणि नातूंनी पण ही कहाणी, ही गोष्ट ऐकली पाहिजे नातवंडांनी, इतकी श्रेष्ठ आहे. खरंच आहे, बोलताना आलं काय झालं, गाताना आलं काय झालं, आपण वाचक होणार नाही, आपण देणारे होणार नाही, गाणारे होणार नाही, गायक होणार नाही, पण उत्तम श्रोते होऊ शकतो आणि उत्तम श्रोते होणं अत्यंत महत्वाची गरज असते. वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार मोहन दुसाने, एकुलता एक शिकला सवरलेला तो मित्रांच्या संगतीने वाईट मार्गाला लागला, आई वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला तो व्यर्थ गेला, अचानक आईचे निधन झाले, जबाबदारीची जाणीव झाली, मोठा ऑफिसर झाला, आईच्या फोटो समोर नयनांमधून अश्रुधारा वाहत होत्या. अलगकार मोहन, तुमच्या अलग बद्दल काहीच बोलायचं नाही मला, पण मला एवढंच म्हणायचं आहे, किती करंट असतो आपण, आई वडील असेपर्यंत आपण त्यांची विचारपूस करत नाही, त्यांना त्रास देतो, आई वडील गेल्यानंतर फोटोच्या समोर अश्रू ढाळतो, त्याला काय अर्थ आहे आणि का बरं असा उपयोग करून घ्यायचा, असं का बरं वागायचं? वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलगकार उपेंद्र रोहणकर यांनी. तुझ्या आईमुळे मी डिसमूड झालो. आतापर्यंत खूप डॉक्टर झाले, एकाही डॉक्टरच्या औषधाने तिला आराम आलेला नाही. बाबा बाबा, तुम्हीच तिच्या मानसिक रोगाचे डॉक्टर आहात. वा अलगकर उपेंद्र, खरंच आधार महत्वाचा, नातं महत्वाचं. आधारामध्ये त्या ठिकाणी हळुवार स्पर्श महत्वाचा आणि तीच एक गरज असते. डॉक्टरची काहीच आवश्यकता नाही. उत्तम मांडणी केलीत, आत्मविश्वास द्या, प्रेम पेरा, आधार द्या, मानसिक आजार आपोआपच दूर होतील. पंढरपूर येथून रत्नश्री टोपण नावाने अलगकार जयश्री शिंदे लिहितात, ए काळ्या चल हो बाजूला, तुझ्यामुळे आमची शोभा कमी होते. आकाशातील पांढरे शुभ्र ढग काळ्या ढगाने हिनवत म्हणाले. तसे ते काळे ढग हिरमसून बाजूला झाले, एकत्र आले. काळ्या ढगाने रान फुलवलं, नाही तर ते पांढरे ढग काही कामाचे नव्हते. शेतकरी काळ्या ढगांचं कौतुक करत पांढऱ्या ढगांना कोसत म्हणाला, वा अलंकार जयश्री, मानाचा मानाचा मुजरा. म्हणजे एकीकडे टीका टिप्पणी करू नये असा संदेश तुम्ही दिला आहे, तर दुसरीकडे तुम्ही अत्यंत निक्षून सांगितलंय की काळे ढग महत्वाचे आहेत. काले हुए तो क्या हुआ हम दिलवाले है, आणि आमच्यामुळेच त्या ठिकाणी धरती सुजलाम सुफलाम होते, हा विचारही तुम्ही अगदी मोठ्या ताकदीने मांडलात. अलंकार म्हणून प्रत्येक जण चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक जण उंड लिहिण्याचा प्रयत्न करतो. अलंकार जयश्री जय हो. आता आरजे जगदीश वळतोय त्याच्या आवडत्या कार्यक्रमाकडे, अर्थात वनगे कुटुंबियांच्या कौटुंबिक अलगकडे. अलंकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, चार घरचा स्वयंपाक करून ती घरी परतली. मुलांनी गोडाचा हट्ट केला, क्षणभर ती हबकली आणि मालकीणबाईंना दिलेला शिळा भात तिला आठवला. तिने त्यात गूळ घालून छान छान वापरून मुलांना खाऊ घातले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या पाणावलेल्या डोळ्यांनी टिपला. अलंकार शैलजा, तुमच्या अलक आल्या नाहीत ना की मी तुम्हाला संदेश पाठवतो. अलक का नाही आल्या, पाठवा, कारण तुमच्या अलक आता पहिल्या तुमच्या अलक सारख्या राहिल्या नाहीत. अलंकार श्रीयुत राजेंद्र वैशंपायन, अलंकार मयुरेश देशपांडे, अलंकार विश्वेश देशपांडे, कितीतरी नाव मी सांगू शकतो. आणि अशा अलंकारांनी अलंकारांच्या अलक ऐकून ऐकून आणि तुमची स्वतःची प्रतिभा बहरास येऊन तुमच्या अलक जबरदस्त झाल्या आहेत. बघा ना, दुःख वेदना व्यथा मांडत बसू नये, आपण त्या दुःखातूनही सुखाकडे जाऊ शकतो. म्हणजे शिळ्या भातालाही आपण छानशी गोड गोड खीर बनवली, किती सुंदर. मानाचा मुजरा तुम्हाला द्यावाच लागतो मला, इतकं छान तुम्ही हल्ली लिहिता. वळूया पुढच्या अलगकडे. अलगकार महेंद्र हरी व वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, ती चुकली की तो खोडून काढायचा. तीही चुकू नये म्हणून काटेकोरपणे प्रयत्न करायची. त्याला ती उच्च पदावर विराजमान झालेली पाहायची होती, त्यासाठी तोही जिजायचा. जणू काही पेन्सिल रबराचे नाते होते त्यांचे. अलगकार महेंद्र, अहो म्हणजे बायकोच्या पुढे एक पावलो तुम्ही, म्हणजे काय लिहिता तुम्ही, कसलं भारी लिहिता, पेन्सिल रबराचे नाते. आणि मी तर म्हणतो चूक प्रत्येकाने दाखवली पाहिजे, आणि चूक दाखवणारा जो असतो ना तो फार महत्वाचा असतो. चूक दाखवणाऱ्यावर कधीच नाराज होऊ नका, कारण त्याने दाखवलेल्या चुकीतूनच आपण बरंच काहीतरी शिकत असतो, आपल्याला बऱ्याच गोष्टींची जाणीव होत असते. ही जाणीव होणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि पेन्सिल आणि रबरचं नातं ही तर एक दमदार गोष्ट तुम्ही सांगितलीत. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच एकापेक्षा एक छान अलक तुम्ही पाठवता, एकापेक्षा एक छान अलक तुम्ही मांडता आणि श्रेय मात्र आरजे जगदीशला देत असता. वळूया अलकची झलक या कार्यक्रमातील, म्हणजे आजच्या कार्यक्रमातील प्रयोग क्रमांक 192 मधील शेवटच्या अलककडे. नाशिक येथून अलककार सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे लिहितात, स्वयंसिद्धा. आज कितीतरी वर्षांनी ती भेटली. किशोर वयातील ती अबोल बुजरी आज पूर्णता बदललेली. तिचा नवरा प्रचंड दारुड्या, तिला तिच्या मुली देखत खूप मारहाण करी. याने एक दिवस तिला वाऱ्यावर सोडून परागंदा झाला, तो पुन्हा आलाच नाही. तिनं मात्र मुलींना शिकवून स्वतः आपली अभिनयाची हौस पूर्ण केली. आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगणारी ती स्वयंसिद्धा झाली. वा अलंकार नेहा, खूप छान. म्हणजे एकल पालकत्व, एक पालकत्व, एकच पालक त्या ठिकाणी आपल्या मुलांना कसं घडवू शकतो, किंवा ती स्त्री असेल तर तिला काय अडचणी येऊ शकतात आणि अडचणींवर ती स्त्री कशी मात करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची अलक आहे. आणि तुमच्या अलक मधल्या स्वयंसिद्धेला मानाचा मानाचा मुजरा. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, दर रविवारी न चुकता ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा आनंदी लुटा, अलक झलक ऐकत राहा. धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आणि यापेक्षा प्रेम वाढवत राहा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: आइए आइए दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए, ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ, ये है पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
3: बात पुरानी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
4: बात पुरानी बड़ी सुहानी,
3: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

0: नमस्कार
1: नमस्कार
0: मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार श्रोत्यांनो, आज बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे एक ख्यातनाम लेखक आलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जाणताच की आपण 107.8 पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलवर आपण कार्यक्रम ऐकत आहात. या चॅनलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या कार्यक्रमामध्ये आपण गेल्या अनेक दिवसापासून जुने चित्रपट आणि संगीत या विषयावर गप्पा मारत असतो. बऱ्याचदा माझ्यासोबत ख्यातनाम लेखक असतात, आज देखील माझ्यासोबत आहेत आणि आज कारण देखील तसंच आहे. मित्रांनो, येत्या 27 जूनला राहुल देव बर्मन म्हणजेच आरडी बर्मन यांचा जन्मदिन आहे. मित्रांनो, असं म्हणतात की कलावंताचं आयुष्य किती असतं. कलावंताचं आयुष्य इतकं असतं जोपर्यंत त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला जितके दिवस लक्षात ठेवतात तितका. आज आरडी बर्मन यांचा मृत्यू होऊन 25 ते 30 वर्षाचा कालखंड लोटला असला तरी आज कुठलाही संगीतमय कार्यक्रम जो रेडिओवरचा असेल, टीव्हीवरचा असेल, ऑर्केस्ट्रा असेल किंवा इतर कुठलाही संगीतमय कार्यक्रम आरडी बर्मनच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काय होती आरडी बर्मनच्या संगीताची जादू, काय होतं त्याचे विशेष त्याच्या संगीतामध्ये, या सगळ्याची इत्यंभूत माहिती आपण आज ऐकणार आहोत. माझ्यासोबत ख्यातनाम लेखक ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील पोरे सर आहेत. पोरे सर, आपले या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद कुलकर्णी सर.
0: पोरे सरांनी या आरडी बर्मन आणि त्यांचे वडील एसडी बर्मन या दोघांवर एक छान पुस्तक लिहिलेलं आहे, एसडी आरडी. या पुस्तकाला वाचकांची तुफान लोकप्रियता लाभलेली आहे. खूप अभ्यास करून त्यांनी पुस्तक लिहिले आहे, म्हणून खास आपल्या रेडिओ पुणेरी आवाजच्या श्रोत्यांसाठी आपण आज स्वप्नील पोरे सरांना इथं निमंत्रित केलेलं आहे. पोरे सर, आपण आज आपल्या मुलाखतीला प्रारंभ करूयात.
1: होय.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण एक आरडी बर्मन यांचं सुंदर गाणं ऐकलं होतं.
1: नक्की.
0: आणि आता आरडीच्या आपण बाकी संगीतमय कालखंडाबद्दल बोलूया. स्वप्नील सर, मला सांगा, आरडी बर्मन हे ज्येष्ठ संगीतकार सचिंद्र बर्मन यांचे चिरंजीव.
1: होय.
0: त्यांच्या घरातच संगीताचा वारसा.
1: बरोबर.
0: त्यामुळे पंचमदा जर संगीतकार झाले नसते तरच नवल.
1: खरं आहे.
0: पंचमदा लहानपणी रडले त्यावेळेला त्यांच्या सुरातून संगीताची जी लिपी आहे त्यातला प ऐकू आला म्हणून त्याला पंचम असं नाव दिलं गेलं.
1: बरोबर.
0: तर त्यांची सांगितिक जडणघडण कशी झाली?
1: कुलकर्णी सर, आज अतिशय चांगला योग आलाय आपल्यासारख्या ज्येष्ठ चित्रपट संगीताच्या अभ्यासकाबरोबर संवादाचा हा योग आहे आणि आरडींना या मार्फत आपण आदरांजली वाहतो आहोत. असं बघितलं तर आरडींच्या रक्तातच संगीत होतं. संगीत हा त्यांचा श्वास आणि संगीत हा ध्यास असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि आरडी म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातला खरा पंचम स्वर. आपल्याला कल्पना आहे की पंचम स्वर हा संगीतामधील सर्वात वरचा ते स्थान राहुल देव यांनी त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनात मिळवलं.
0: बरोबर बरोबर.
1: आणि जडणघडण जर म्हणाल तर हा वारसा तर आहेच आहे. पण आपल्याला कल्पना असेल की लहानपणी राहुल देव हे आजीसोबत कोलकात्यात राहायचे. त्यांच्या शाळेत एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात सचिन देव यांनी आपल्या मुलाला हार्मोनियम वाजवताना पाहिलं, ऐकलं.
0: बरोबर.
1: आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं मुलाला देखील संगीतातच रुची आहे. ती जाणीव त्यांना त्यावेळेला सर्वप्रथम झाली. एस डी कामानिमित्त मुंबईत असत, एकदा ते कोलकात्यात आले. आरडी एक संगीत रचना गुणगुणत होते आणि ती रचना मुलाला गुणगुणताना पाहून सचिन देव यांनी ऐकली. त्यांनी मुलाला जवळ बोलवलं आणि मग ते म्हटले तू आता जे गुणगुणत होता ते कोणाची संगीत रचना आहे? राहुल वय लहान लाजतच ते म्हणाले माझी ती केली आहे. तिथून मग सचिन देव यांच्या पुढाकारांनी शास्त्रीय संगीत आणि तबला वादन याचं शिक्षण राहुल यांनी घ्यायला सुरुवात झाली. आणि अगदी दुसऱ्या दिवशी या प्रसंगाच्या सचिन देव यांनी निश्चय केला असेल की आता याला मुंबईतच आपण नेलं पाहिजे, तिथेच त्याची चांगली जडणघडण होऊ शकेल. पण आईचा आणि आजीचा पण विरोध होता राहुलला मुंबईत न्यायला. त्यांचं म्हणणं होतं की इथे फिल्मी दुनिया की हवा ना लगेच अच्छा आहे. पण तशी तरी परवानगी सचिन देव यांनी मिळवली आणि मग मुंबईत ते आले आणि मग मात्र वडिलांच्या निगराणीखाली त्यांचं काम सुरू झालं. त्यांनी एक मूलमंत्र आपल्या मुलाला दिला की जिथे जिथे जे काही संगीत तू ऐकशील ते रेकॉर्ड करून ठेव. अगदी स्वप्नात जरी काही सुचलं तर ते उठल्यानंतर थोडंसं आठवून ती रेकॉर्ड करायचं. जितकी तुला जास्त वाद्य शिकता येतील तेवढी शिकून घे. आणि आपल्याला तर कल्पना आहेच, पण आपण श्रोत्यांनाही सांगू की उस्ताद अली अकबर खान त्यांच्याकडनं सतार शिकलेले आहेत राहुल देव. एकेका दिग्गजाकडून ते एक वाद्य शिकले आणि त्याच वेळेला सचिन देव यांना ते त्यांच्या कामात मदत करू लागले आणि तो अनुभव ही त्यांची एक मोठी चोरी ठरली. सचिन देव यांच्या प्रत्येक गाण्याच्या प्रवासाला ते केवळ साक्षी नव्हते, संपूर्ण गाण्याची निर्मिती प्रक्रिया राहुल देव यांना अगदी जाऊन पाहता आली. म्हणजे निर्माता दिग्दर्शकांच्या पसंतीच्या दृष्टीनं गाणं कसं मोल्ड करावं, प्रसंगाला साजेशी धून कशी तयार करावी, हे सगळं कसं त्यांना शिकता आलं. मला वाटतं या पद्धतीची एक महत्वाची जडणघडण ते भाग्य राहुल यांना लाभलं.
0: खरोखर मला एक सांगा फक्त की कशी गंमत असते पहा की आपल्या कला क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये असेल, की वडील आणि मुलगा ज्या वडील खूप लोकप्रिय असतात त्या मुलाला एक वेगळा संघर्ष करावा लागतो.
1: बरोबर.
0: तर इथे तर आरडी बर्मन आणि सचिन देव बर्मन या दोघांना तो कदाचित संघर्ष करावा लागला असेल, पण दोघं देखील तितकेच लोकप्रिय ठरले. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आरडी बर्मनला 1961 साली आरडी बर्मन रुपेरी पडद्यावर चित्रपटाला संगीत द्यायला आले
1: पहिला पिक्चर
0: आणि पुढची 15 वर्ष त्यावेळेला सचिन देव बर्मन देखील संगीत देत होते.
1: बरोबर.
0: दोघांची समांतर कारकीर्द चालू असताना त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय वेगळं केलं त्यांनी आरडी बर्मन यांनी?
1: ते खरं आहे की दोघांची कारकीर्द, म्हणजे दोघंही एकमेकांच्या कारकिर्दीला दीर्घकाळ साक्षी राहिले. 1961 मध्ये छोटे नबाब पिक्चर आला जो राहुल देव यांनी संगीतबद्ध केलेला पहिला पिक्चर, आणि सचिन देव यांचा शेवटचा पिक्चर मिली तो 1975
0: बरोबर.
1: आणि दोघंही आपापल्या परीने पुढे चालले होते. आणि हेही खरं आहे की वटवृक्षाखाली दुसरं कुठलं झाड वाढत नाही कारण ते इतकं मोठं असतं, पण आरडीनी स्वतःला सिद्ध केलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे आरडींची कारकीर्द ऐन बहरात असतानाच त्यांनी संगीत द्यायला स्वतंत्रपणे राहुल यांनी सुरुवात केली. 1994 पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत ते कारणीभूत
0: कार्यरत
1: होते.
0: बरोबर बरोबर.
1: एसडींच्या बद्दल सांगायचं तर ते एक संगीताच्या एका अद्भुत युगाचे निर्माते.
0: हो हो.
1: अंगाचं लोकसंगीत हा त्यांच्या भावजीवनाचा एक अतूट भाग.
0: हो हो हो.
1: भट्टी आणि लोकगीतांनी त्यांच्यावर एवढा प्रभाव पाडला होता आणि निसर्गाशी एकरूप झालेलं त्यांचं संगीत ते होतं सगळं. आणि यातूनच सचिन देव यांच्या रचनांमध्ये सदैव आपल्याला जे ताजेपणाचं दर्शन घडतं ते लोकगीत हा एक मुख्य घटक त्यातला आहे. आणि त्यांचं संगीत म्हणजे माधुर्याचं दुसरं ना.
0: खरं खरं. गोडवा गोडवा
1: गोडवा अगदी. आणि सचिन देव यांनी गाठलेलं जे शिखर होतं ते लोकप्रियतेचं तर होतच होतं पण गुणवत्तेचं देखील होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला राहुल आले चित्रपट संगीताच्या क्षेत्रात एक स्वतंत्र संगीतकार म्हणून, तर त्यावेळेला त्यांची कारकीर्द अगदी भिंग लावून पाहिली गेली. अतिशय आव्हानात्मक असतं, त्रासदायक असतं अनेकदा कलाकाराच्या बाबतीत, पण गंमत म्हणजे सचिनांनी जे प्रयोग केले आणि त्याच्याही पुढे प्रयोगशीलतेमध्ये राहुल देव यांनी मजल मारल्याचं आपल्याला
0: दिसून. याच प्रयोगशीलतेबद्दल आपण बोलूयात. आता स्वप्नील सर मला आता ब्रेक घ्यायला लागेल. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक तिसरी मंजिल या चित्रपटाचा जो पहिला आरडी बर्मनचा गाजलेला चित्रपट आणि या तिसरी मंजिल बद्दल आपण नंतर बोलूयात. आपण तिसरी मंजिलचं गाणं ऐकूया.
1: नक्कीच.

0: देखें, अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात बात पुरानी बडी सुहानी 107.8 पुणेरी आवाज। मी धनंजय कुलकर्णी। मित्रांनो, आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी ख्यातनाम लेखक स्वप्नील पोरे सर आलेले आहेत आणि आपण आर डी बर्मन तथा पंचम यांच्या संगीतमय कार्यकिर्दीबद्दल त्यांच्याशी बोलतोय। पोरे सर, आपण आता ब्रेकवर जाण्यापूर्वी आरडीचा सुरुवातीचा 60 दशकातला काल पाहत होतो, पण त्याच वेळेला 1966 साली त्यांचा जो तिसरी मंजिल चित्रपट आला होता ज्यामध्ये शम्मी कपूर होता आणि शम्मी कपूर आणि शंकर जयकिशन हे कॉम्बिनेशन असताना देखील या चित्रपटाला राहुल देवर्मन यांचं संगीत होतं आणि आर डी बर्मन यांचा पहिला गाजलेला सिनेमा हा तिसरी मंजिल होता।
2: बरोबर
1: आहे। या 60 दशकामध्ये पंचम त्याचे आणखी देखील चित्रपट आले, तर 60 दशकातला आर डी बर्मन याबद्दल

0: जो है ओ मेरे सोना रे सोना।
1: विशेष म्हणजे त्याच्यामध्ये 80 वादक आहेत, त्या 80 पैकी 40 जण फक्त व्हायोलिनवर।
0: अरे बाप, व्हायोलिनचा ताफा उभा केला त्यांनी।
1: आणि रफी आशांची एकाहून एक सरस गुंतवली, चार दिवस हसीना आहे, आजा आजा महंकार तेरा,
0: हो
1: मेरे सोना रे सोना, त्यानंतर देखिए
0: साहिबो,
1: वो कही और थी,
0: हो
1: खरोखर धमाल होती। आणि पहिला चित्रपटाने त्यांना नाव दिलं, पण ज्याला आपण म्हणू की चाहत्यांच्या मनात स्थान ज्याला म्हणता येईल ते तिसरी मंजिलनी मिळून दिलं।
0: बरोबर
1: पण ज्याला आधी आपण उल्लेख केलात की सचिन देव यांचं संगीत म्हणजे गोडवा, त्याचाच प्रत्यय छोटे नबाब मध्ये आपल्याला यांनी दिला, घर आजा
0: गाणं।
1: नंतरही त्यांचे चित्रपट येत होते त्या दशकात, पण तिसरी म्हणजे नंतरही म्हणजे 4 वर्ष तर त्यांना तसा चित्रपटच कुठला मिळाला
0: नव्हता।
1: आणि तिसरी मंजिल मी अगदी जादू केली आणि पहिल्या रांगेत सचिन राहुल देव
0: गेले। आणि याच दशकामध्ये 1968 साली पडोसन नावाचा एक विनोदी चित्रपट आला होता।
1: बरोबर।
0: आणि याच्या संगीताने देखील खूप धमाल केली होती, विशेषतः किशोर कुमाराने मन्नाडे एक चतुर नार गरके सिंगा या गाण्याने तर कव्हर केला होता।
1: बरोबर। गायक शान असे जे आहेत त्यांचे लाडके, त्यांनी म्हटलंय की मेरे सामने वाली खिडकी मे जे गाणं आहे पडोसन मधलं, तर त्या गाण्याचं सर्व पिढ्यांशी नातं आहे।
0: खरं अगदी
1: खरंच आहे, एकीकडे मैं चली किंवा भाई बतूर सारखी गाणी, एकीकडे एक चतुर्नार हा वेगळाच एक सगळा प्रयोग होता। किशोर कुमार आणि मन्नाडेंची जी काही जुगलबंदी रंगली ती कोणी विसरू शकलं नाही, पिढ्यांनी विसरू शकलं नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की एखाद्या विनोदी कथानक असलेल्या चित्रपटाला गाणी देणं म्हणजे त्या कथेचा प्रवाह पुढे जाईल या पद्धतीने हे मोठं आव्हानात्मक असतं। यांनी फार छान रीतीने
0: साधलं। आणि याच दशकामध्ये नासिर हुसेनचे आणखी एक चित्रपट होता बहारोंके सपने आणि प्यार का मौसम, याला देखील फार सुंदर संगीत होतं आर डी बर्मन यांचं। आपण यानंतर आता 70च्या दशकाकडे जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला राजेश खन्ना हा सुपरस्टार आणि त्याच्याकरता आर डीने केलेली गाणी आठवतात आपले, आणि ते पहिले जे 70च्या दशकातली पहिली 5 वर्षे होती ही राजेश खन्नाची होती। आणि त्या काळामध्ये राहुल देव बर्मन, किशोर कुमार आणि राजेश खन्ना ही जी समीकरण जुळून आलं होतं त्यांनी भन्नाट गाणी दिली होती अगदी। आणि राजेश खन्नाच्या तब्बल 41 चित्रपटांना राहुल देव बर्मन यांचं संगीत होतं।
1: काय अगदी
0: काय सांगाल आरडी आणि राजेश खन्नाच्या योगाबद्दल?
1: ज्या वेळेला राहुल देव गेले म्हणजे अवघ्या 54 वर्षाचं वय, ते काही जाण्याचं वय नव्हतं,
0: खरं
1: सगळ्यांना धक्का बसला। आणि त्यावेळेला राजेश खन्ना यांनी जे वाक्य म्हटलं ते खरोखर या हे नातं जे होतं राहुल देव आणि राजेश खन्ना यांचं चित्रपटांचं, ते त्याच्यावर पुरेस प्रकाश टाकणार आहे। राजेश खन्ना असं म्हणाले की पंचमचं संगीत म्हणजे आत्मा आणि मी त्या आत्म्याचं शरीर।
0: अरे वा,
1: हेच
0: काय सुंदर वाक्य
1: हो। आणि पडद्यावर राजेश खन्नाचं दर्शन आणि राजेश खन्नांची प्रतिमा आणखीन खळवून टाकणारी आरडींची गाणी होती।
0: खरं अगदी खरं,
1: आणि आपण म्हणता त्याप्रमाणे ही अविस्मरणीय 41 ना चित्रपट,
0: हो
1: 300च्या पुढे यांनी एकूण चित्रपट केले राहुल देव यांनी हिंदी, ती 41 म्हणजे एक मोठाच हा आकडा
0: होता, नंबर होता हा।
1: अमर प्रेम, अपना देश, आपकी कसम, नमक हराम, अगदी अलग अलग परिणाम,
0: मेरे जीवन साथी आहे,
1: मेरे जीवन साथी,
0: हो फार सुंदर गाणी एकाहून एक दिलेली,
1: फारच सुंदर।
0: मला काय वाटतं का आरडी आणि किशोर कुमार यांचं अमर प्रेम मधलं एक गाणं आपण ऐकूयात आता, आणि त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या 5 वर्षाकडे लक्ष देऊयात आपण।
1: जरूर,

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आपण संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या संगीतमय कारकिर्दीवर बोलत आहोत. माझ्या सोबत ज्येष्ठ पत्रकार श्री स्वप्नील पोरे सर आहेत. पोरे सर, या पहिल्या 70s दशकामध्ये राजेश खन्ना शिवाय देखील काही सिनेमे आले होते आरडीचे, विशेषतः कारवा असेल, बुद्धा मिल गया असेल किंवा हरे रामा हरे कृष्णा असेल, तर ह्या चित्रपटातलं संगीत देखील वेगळे होते. पाश्चात्य शैलीतली गाणी त्यांनी दिली होती यामध्ये. विशेषतः हरे रामा हरे कृष्णामधलं दमारो दम जे गाणं आहे, त्याची बेस गिटार आणि ते सगळंच युवा पिढीला एकदम हे करणारं गाणं होतं, अगदी
1: भावणारं
0: गाणं होतं अगदी
1: बरोबर.
0: तर ह्या काळाबद्दल काय सांगाल तुम्ही, किंवा हे राजेश खन्ना व्यतिरिक्त जे 70s गाणी होती त्यांची?
1: कारवा देश त्यातली गाणी तर अतिशय गाजली आणि विशेषतः आशा भोसले यांचा स्वर की जो कदाचित या बातचीत मध्ये आपण नंतरही त्याच्या बोलू शकू. एकीकडे दम मारो दम सारखं गाणं आणि त्याच चित्रपटामध्ये फुलो का तारों का,
0: हो अरे वा,
1: म्हणजे किती हा माणूस सारख्या ताकदीने
0: सिनेमामध्ये कांचीरे कांचीरे जे गाणं होतं ते त्या नेपाळी लोकगीतावर आधारित
1: होतं. आणि एक गंमत म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देवानंदचे चित्रपट, नौकेतच ते चित्रपट आणि सचिन देव यांचं संगीत हे इतकं गहिर नातं होतं की त्यांच्या व्यतिरिक्त अनेकदा म्हणजे अगदी काही तुरळक अपवाद असतील पण ते नौकेतनच्या कॅम्प मधल्या संगीतकारांसंदर्भात सचिन देव बर्मन यांचं संगीत नाही असं कधीच झालं नाही नौकेतन.
0: बरोबर बरोबर.
1: काही अपवाद जयदेव चित्रपट वगैरे. हरे रामा हरे कृष्णा मध्ये देवानंदला एक पाश्चात्य शैलीची गाणी हवी होती आणि काही पारंपरिक त्यांनी सुचवलं की आपण तुम्ही एक अभिजात संगीताची तुम्ही द्या आणि पाश्चात्य गाणी राहुलला करू द्या. सचिन देव यांनी उत्तर जे दिलं ते एक वडिलांना आपल्या मुलाबद्दल किती विश्वास असतो त्याचं एक उदाहरण होतं. ते म्हणजे की सरमिसळ नको. मी राहुलला पारंपरिक संगीत आणि आधुनिक संगीत या दोन्ही तयार केले तर संपूर्ण चित्रपटच त्याच्याकडे सोपवलं तर योग्य राहील. आणि विशेष म्हणजे ऐकलं त्यांनी
0: हो बरोबर.
1: अशी आपण जे म्हणालात म्हणजे दमारोदम आहे त्यांचे प्रयोग बघा म्हणजे गो फुल मध्ये मुत्त कोडी कवाडी
0: त्यासारखे
1: आणि
0: या काळामध्ये कारवामधलं पिया तू आप तो आजय हा कॅबरेचा ट्रेंड ज्या गाण्याने सुरू केला होता हिंदी सिनेमामध्ये आणि त्यात स्वतः आरडी बर्मनने जे आवाज काढलेले ते अफलातून होते सगळ्यांकडे.
1: म्हणजे नंतर आशा भोसलेंचं एक वाक्य होतं की ते केल्यानंतर की आता माझ्यासोबत मोनिकाही साथ देणार कोण आहे कोण देईल.
0: खरं अगदी खरं.
1: किती प्रभाव तो सगळा याचा लक्षात घेता येईल.
0: आता सर तुम्ही सांगितलं की हरे रामा हरे कृष्णाची तुम्ही स्टोरी सांगितली आणि खूप ही कोणाला माहित नसलेली स्टोरी आहे ती, म्हणजे जिथे सचिन दाला सुद्धा विचारलं गेलं होतं आणि सचिन दानेच त्याचं नाव प्रमोट केलं पुढे. पण एक आराधना नावाचा जो सिनेमा होता ज्यावर संगीत सचिन देव बर्मन येतो त्यातली काही गाणी मात्र ते आजारी असल्यामुळे पंचमने केली होती. अर्थात ती गाणी सगळी सचिन देव यांच्याच नावावर आली पण त्या सिनेमाचे सहाय्यक म्हणून आरडी बर्मन होते. त्यातलं रूप तेरा मस्ताना हे गाणं पूर्णपणे आपल्या पंचम
1: पिढीला अतिशय आवडलं,
0: अतिशय आवडलं होतं गाणं ते. आणि 60s बऱ्याचशा सचिन देव बर्मनच्या सिनेमाला सहाय्यक म्हणून आरडी बर्मन होते.
1: बरोबर.
0: जेल थीप असेल, जाईल असेल, तेरे घर के सामने असेल, या सगळ्याला आरडी बर्मनची साथ होती.
1: बरोबर.
0: आता मला वाटतं परत आपण एक ब्रेक घेऊया तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक आरडी बर्मनचं गाणं ऐकूयात आपण.
1: त्यांचं थोडं प्रयोगशीलतेबद्दल पण आपण बोललं पाहिजे तर जरूर
0: नक्की बोलूयात आपण ब्रेक झाल्यानंतर.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। पुरेसर आपण ब्रेक वर जाण्यापूर्वी आरडी बर्मनच्या प्रयोगशीलतेबद्दल काही सांगत होता आपण।
2: बरोबर, म्हणजे पाश्चात्य संगीत त्यांनी वापरलं आणि प्रयोग त्यांचे कसे बघा, अनेकदा संगीतकार रचना उचलतात आणि ते लपून ठेवण्याकडे त्यांचा कल असतो, पण आरडी मी तसं केलं नाही, कधी केलं नाही। म्हणजे आता उदाहरणार्थ भूतबंगला मधलं आउट विस्ट करे हे गाणं, तर ते चबी चेकरच्या कम लेटेस्ट ट्विस्ट त्याच्यावर घेतलं होतं आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला मन्नाडेंना त्यांनी सांगितलं आरडींनी की आधी ते ऐका, आपल्याला त्या परफेक्ट त्या पद्धतीने पाहिजे। इतर एखादा संगीतकार असा तर त्यांनी पत्ताही लागू दिला नसता।
1: बरोबर बरोबर
2: काही हे आता एक तसा दुर्लक्षित चित्रपट पती पत्नी नावाचा त्यांचा एक साधारणतः 65 वगैरेचा आता
1: 65
2: तर मार डालेगा दर्दे जिगर असं ते गाणं आहे। दिसानुवा बीटचा प्रयोग त्याच्यात त्यांनी केला पहिला। आणि रॅप ज्याला आपण जसं आपण याचं मगाशी उदाहरण दिलं कारवातल्या गाण्याचं, तसं ज्याला रॅप पहिलं हे जे आलं ते मीरा नामे शब्दम पूर्ण संवाद आणि त्या आशा भोसलेंच्या स्वरामध्ये त्यांनी असा नाट्यपूर्ण परिणाम त्याचा साधला आहे, त्या गाण्याशिवाय कटीपतंगची कल्पना सुद्धा करता येत नाही।
1: खरं
2: त्या कटीपतंग मध्ये ये शाम मस्तानी रवींद्र संगीताच्या जवळ जाणारं खणखणीत गाणी, मुकेशच्या स्वरातलं जिस गदी में तेरा भावनांचा ओलावा असलेलं गाणं, पण मेरा नामे शब्नम शिवाय तर कथेचा तो बिंदूच अगदी म्हणायला लागेल।
1: खरं खरं खरं आणि हीच म्हणजे मला तर पंचांदाची हीच खरी कमाल होती की एका बाजूला असं पाश्चात्य संगीत देत असताना दुसऱ्या बाजूला अमरप्रमाणे परिचय ज्याला आपण विसरून चालणार नाही, गुलजारचा परिचय जो सिनेमा आहे, अस्सल भारतीय संगीत ज्याला म्हणता येईल अशी गाणी त्यामध्ये दिली होती आणि हॉलिवूडच्या साऊंड ऑफ म्युझिकच्या कथानकाशी जवळ जाणारा असा चित्रपट होता।
2: बरोबर,
1: आणि त्यामधली गाणी एकाणिक सुंदर आहे, मुसाफिर हुए यारो सारखं गाणं किंवा त्यातल्या रैना बीती जय सारखं आपलं हे भूपेंद्र आणि लता मंगेशकरचं एक गाणं आहे छान त्यामध्ये, किंवा सारे के सारे जमा कोलेकर जाते चले हे पण गाणं त्यामध्ये आहे।
2: बरोबर,
1: फार सुंदर त्यांनी गाणी दिली होती। आता आपण स्वप्नील थोडस पुढील काळाच्या की 1975 साली शोले नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला।
2: बरोबर,
1: आणि या बिग बजेट सिनेमाला देखील आरडी बर्मन यांचं संगीत होतं।
2: बरोबर,
1: आणि याच सिनेमापासून किंवा याच्या 1-2 वर्ष आधीपासून अमिताभचा काळ सुरू झाला ज्याला ऍक्शनपट म्हणतो आपण।
2: बरोबर,
1: आणि ऍक्शनपटामध्ये संगीताला फारसा कधी वाव नसतो।
2: बरोबर,
1: आणि आरडी बर्मन या काळामध्ये पुन्हा अमिताभ बच्चन सोबत कायम राहिले आणि त्या काळातले जेवढे काही बिग बजेट सिनेमे असतील, नासिर हुसेनचा सिनेमा असेल किंवा शालिमार सारखा सिनेमा असेल, त्या सगळ्या सिनेमाला आरडी बर्मन यांचं संगीत असायचं। आणि अमिताभ बच्चन आणि राहुलदेव बर्मन हा देखील एक वेगळा प्रवाह त्यावेळेला सुरू झाला होता।
2: अगदी,
1: हा तर काय सांगाल याबद्दल तुम्ही?
2: आपण जे म्हणालात की ज्याला आपण म्हणू ऍक्शनपट, त्याच्यामध्ये संगीताचं स्थान किती असतं, महत्व आहे किंवा नाही,
1: हा
2: फक्त ते चर्चेला जाणारा मुद्दा राहिलेला आहे। पण गंमत बघा, म्हणजे यादो की बारात हा चित्रपट ही खरं सूड कथा एक, पण त्यातली गाणी आपल्याला इतक्या स्मरणात राहिलेली आहेत राहुल देव यांच्या चाहत्यांच्या मनात, चुरा लिया है तुमने जो दिल को असो, किंवा यादो की बाराचं शीर्षक गीत असो, म्हणजे हे चमत्कारच म्हणायचा।
1: हो हो, खरं खरं खरं,
2: आणि त्यांनी अगदी खेळून ठेवलं, जसं कथानक किंवा दिग्दर्शन त्या अभिनय त्याच्याच बरोबर यादो की बारात मध्ये आरडींच्या संगीतानेही श्रोत्यांवर जादू केलेली आहे।
1: खरं खरं,
2: अमिताभचं जे किंवा बिग बजेट चित्रपटाचं म्हणाल तर भक्ती सोनी नासिर हुसेन यांचे चित्रपट जे आहेत त्यातली गाणी आपल्याला अधिक लक्षात राहिली राहुल देव यांची, याचं कारण या निर्मात्यांनी त्यांना स्वातंत्र्य दिलं, कधी ढवळाढवळ केली नाही।
1: बरोबर, हे फार महत्वाचं आहे।
2: अगदी आणि आराधनानंतर राहुल यांची क्षमता लक्षात घेऊन शक्ती सामंत देखील बर्मन यांच्या नवीन पिढीकडे अर्थात राहुल यांच्याकडे वळले आणि कधीपासून अगदी शेवटपर्यंत यांनी साथ सोडलीच नाही या बिग बजेट किंवा मोठ्या सगळ्या निर्मात्यांनी.
1: बरोबर बरोबर.
2: शोले सारखा चित्रपट असेल की जो अतिशय विक्रमी भिरू आणि जयची त्यांच्या मैत्रीचा जो अध्याय आहे ये दोस्ती हम नाही तोडेंगे मन्हाडे आणि किशोरने तो चिरंजीव केला अध्याय त्या गाण्यामध्ये. होळीची अनेक गीतं पूर्वी पण आली असतील पण एक संस्मरणीय होळी गीतांचा विषय निघतो त्यावेळेला शोले मधल्या होळी गीताचा उल्लेख होतोच होतो.
1: खरं खरं खरं.
2: मेहबूबा मेहबूबा हे स्वतः राहुल देव यांनी गायलेलं गाणं त्या गाण्याने तर अगदी कहरच केला.
1: हो हो हो.
2: अमिताभ यांचं जर आपण म्हणाल तर कितीतरी चित्रपट कसमेवादे आहे मंजिल आहे सत्ते पे सत्ता कालिया बरसात की रात शान
1: दिवार आहे
2: दिवार त्यांचाच आहे ते आणि ही गाणी त्यांच्यावर जी चित्रित झाली अति रहेंगी बहारे म्हणा किंवा यमा यमा देख आणि अगदी सुरुवातीला की जो ज्या वेळेला अमिताभना तशी प्रतिमाही नव्हती किंवा ठळक ओळख बॉम्बे टू गोवा मधलं रे
1: खरं खरं
2: खरं हे त्यांच्यावरच चित्रपट गाणं आणि बिग बजेटचं म्हणाल तर सिप्पी त्यांनी तर म्हणजे सोने शान सागर आपल्याला विसरून चालणार नाही.
1: हो हो हो हो हो. बरोबर आहे. अगदी
2: मोठे पिक्चर सगळे
1: अगदी मोठे सिनेमे सगळे आहेत
2: आणि त्यांनी विश्वास सार्थ ठरवला त्या निर्मात्यांचा.
1: हो हो हो हो. आपण ह्या सगळ्या मालधार सिनेमाच्या काळात सुद्धा एखादं असं अगदी थंडगार हवा येऊन जावी असे त्यांचे काही काही सिनेमे येऊन गेले त्यामध्ये घर नावाचा एक सिनेमा होता ज्यामधली सगळी गाणी गुलजारांनी लिहिली होती आणि गुलजारचा सिनेमा होता तो आणि फार फार सुंदर त्यांची होती. आता पोरे सर मला वाटतं आपण 80च्या दशकाकडे जेव्हा वळतो त्यावेळेला स्टार पुत्र सगळे सिनेमामध्ये येऊन आली होती
2: आणि नक्की ठरले त्यांना
1: कुमार गौरव असेल सनी देओल असेल किंवा संजय दत्त असेल त्या तिघांचे पहिले सिनेमे जे होते अनुक्रमे लव्ह स्टोरी बेताब आणि रॉकी याला संगीत आपल्या आरजे आणि त्यांनी नवीन पिढीला सुद्धा कनेक्ट करून घेतलं स्वतःशी ते.
2: बरोबर आहे.
1: आणि तो काळ देखील सुरू झाला. मला वाटतं आता आपण कार्यक्रमाच्या सुरुवात म्हणजे अगदी शेवटापर्यंत आलो होतो आता अगदी की आपल्याला आता उद्या परत गप्पा मारता ना आरडीचा कालखंडच खूप मोठा आहे तर आपण आता उद्या परत या विषयावर बोलूयात आणि
2: गुलजार थोडा आशा भोसले यांच्याबद्दल
1: नक्की बोलूयात आपण आणि मला वाटतं आपण घर या चित्रपटातील गाण्यानं आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. आपण पुन्हा याच वेळेला
2: फार चांगली निवड आपण करतात.
1: हो हो हो. आणि याच वेळी पुन्हा एकदा भेटूयात आपण याच चॅनलवर. ऐकत राहा 107.8 FM रेडिओ पुणेरी आवाज. नमस्कार.
2: नमस्कार.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात आपण ऐकलं दादा लेखराज यांची जीवनशैली, त्याच्याबद्दल की त्यांचा नित्य क्रम काय होता. त्यांच्या दिवसाची सुरुवात विष्णूच्या भक्तीने व्हायची. गीता पाठ केल्याशिवाय कोणत्याही कार्यव्यवहारात ते सुरुवात करत नव्हते. अगदी ग्राहक आला आणि बसला असेल तरी गीतापाठ सोडून अर्धवट ते कधीच उठत नव्हते. ग्राहकाला बसावे लागले तरी चालेल. आणि एवढे दयाळू स्वभाव असल्यामुळे सणावाराला विशेष दानधर्म करणं ही त्यांची वृत्ती होती. परंतु हे सगळं असतानाही, अगदी संपन्न परिवारातील असतानाही, भक्तिभावनेचे संस्कार असून सुद्धा त्यांच्या मनात एक सत्याचा शोध चालू होता. आणि तो शोध काय तेच आज आपण ऐकणार आहोत. मग असंच कालांतराने एकदा त्यांच्या भक्तिभावामुळे म्हणता येईल त्यांना विष्णू चतुर्भुज याचा साक्षात्कार झाला. श्री नारायणाचे परम भक्त, श्री कृष्णाची खूप भक्ती करत, खिशात नेहमी श्री विष्णूचा फोटो ठेवलेला असे. इतकं नारायणाला म्हणा, श्री विष्णू म्हणा, यावर त्यांची श्रद्धा होती. जेव्हा त्यांना हा दिव्य साक्षात्कार झाला आणि त्यासोबत एक संदेश पण त्यांनी ऐकला, अहम चतुर्भुज ततत्वम, एक वरदान पण होत आणि कदाचित हाच संदेश पण होता की तूच माझे स्वरूप आहेस. अहम चतुर्भुज ततत्वम, तूच माझे स्वरूप आहेस. त्यांना खूप आनंद झाला. हा साक्षात्कार झाल्यावर या दिव्य अनुभूतीने ते खूप आनंदित झाले. त्यांना असे वाटले की कदाचित माझ्या भक्तीचं फळ परमेश्वराने मला दिलं आहे. त्यांची हिरे जवाहरात या धंद्यात इतकी प्रगती झाली की त्यांचे कनेक्शन राजा महाराजांसोबत होऊ लागले. त्यावेळी नेपाळच्या राजपरिवारासोबत दादा लेखराज यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यावेळचे राजे महाराजे, बरं का, क्वीन व्हिक्टोरिया, तिच्यासाठी दादा लेखराज ज्वेलरी बनवायची. ऐकलं असेल तुम्ही नाव क्वीन व्हिक्टोरिया. उदयपूरच्या राजा महाराजांसोबत त्यांचे संबंध होते. अशी धनाढ्य व्यक्ती, हा दादा लेखराज म्हणजे हिरा जवाहराताचे व्यापारी, धनाढ्य व्यक्ती, संपन्न परिवारापैकी एक, आणि इतके हुशार की त्यांची पारखी नजर हिरे असे ओळखायची की काही फ्लो असेल, काही डाग असेल तर लगेच त्यांना स्पष्ट कळायचे. त्यामुळे एवढी प्रगती झाली की राजे महाराजे यांच्यासोबतचे कनेक्शन त्यांचे वाढले. असे त्यावेळचे राजे महाराजे जे होते व ज्या रॉयल फॅमिलीज होत्या भारतात, विशेष त्यांच्या राणीसाठी, राजकुमारींसाठी ज्वेलरी दादा लेखराज बनवायचे. त्यामुळे दादा लेखराज यांच्या संस्कारांमध्ये जी रॉयल्टी होती की त्यामुळे राजे महाराजे दादांना असे म्हणायचे, देवाकडून चूक झाली की त्यांनी आम्हाला राजा बनवले, रॉयल्टी तर तुमच्यामध्ये आहे. अशी दादांची पर्सनॅलिटी होती की राजे त्यांना म्हणायचे की देवाकडून चूक झालीये, रॉयल्टी तर तुमच्यामध्ये आहे. पण दादा त्यांना प्रत्युत्तर देत म्हणायचे, देवाकडून कधी चूक होत नाही. आता इथे घेते छोटासा ब्रेक, पुन्हा परत येत आहे, तोवर ऐकत रहा

0: आज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण ऐकत होतो दादांच्या पर्सनॅलिटी बद्दल, म्हणजे त्यांचा हिरे जवाहराताचा धंदा इतका प्रगतीमध्ये गेला होता की मोठे मोठे राजे यांच्या कनेक्शन मध्ये ते होते आणि ते राजे त्यांना म्हणायचे की दादा रॉयल्टी इतकी आहे तुमच्यामध्ये की देवाने तुम्हाला राजा बनवले पाहिजे होते, देवाकडून चूक झालीय। तर दादा त्यांना म्हणायचे की देवाकडून कधीच चूक होत नाही। आणि कधी कधी या हिरे जवाहरात या धंद्यामुळे राजे महाराजे यांच्याकडे जाणं येणंही असायचं, कधी पार्टी पण ठेवायचे ते, दादांना आमंत्रण द्यायचे। परंतु दादांचे जीवन सात्विक असल्या कारणाने कधीच पार्टीमध्ये कोणत्या अशुद्ध गोष्टी बाबांनी घेतल्या नाहीत व त्यांनीही कधी पार्टी ठेवली तर अशा गोष्टी दिल्या पण नाहीत। बऱ्याच वेळा दादांना ऑफर करायचे, दादा नाही म्हणायचे व बोलायचे की माझ्या सिद्धांतांना मी कॉम्प्रमाइज कधीच करणार नाही, मी माझ्या सात्विक जीवनशैली बाबत कधीच ऍडजस्टमेंट करणार नाही, असे दादांचे जीवनचरित्र होते। म्हणजे अशी व्यक्ती, बघा परमात्म्याने ज्यांना माध्यम बनवलंय त्या व्यक्तीचं लौकिक जीवन, म्हणजे त्यांच्यामध्ये अलौकिकता, परमेश्वराने प्रवेश करण्याआधीचं त्यांचं हे जीवन, जे चार लोक असतात पण तरीही किती चांगले संस्कार, कितीतरी धनाढ्य असून पण त्याचा अहंकार नाही, खूपच त्यांचा असा स्वभाव होता, दयाळू वृत्ती होती आणि त्यांनी 12 गुरु पण केले होते। प्रत्येक गुरुकडून काही ना काही असे विचित्र अनुभव असायचे ज्यामुळे दादांची अजून पुढे काय, गुरूंपेक्षाही श्रेष्ठ असे काय, असा शोध चालू असायचा। एकदा दादांच्या घरात एक फंक्शन होते, नातू का मुलाचं नेमिंग सेरेमनी होती, त्यासाठी बरेच लोक त्यांच्या घरी आले होते त्या फंक्शनसाठी। पण तेव्हाच गुरूंचा फोन आला की मला आत्ताच तुला भेटायचं आहे आणि मला 10,000 रुपयांची आवश्यकता आहे। बघा 1936 आधीची ही गोष्ट आहे, आज 10,000 इतकी व्हॅल्यू नसेल, पण विचार करा त्या काळी 1936 आधी 10,000 किती व्हॅल्यू असेल हे तुम्ही पण समजू शकता। दादांनी एक प्रश्न नाही केला की कशासाठी हवंय, काय करायचंय, काही नाही। गुरूंवर त्यांची श्रद्धा होती ना, जसा गुरूंचं बोलावणं आलं, दादांनी घरात फंक्शन असतानाही, इतके लोक जमले असतानाही जाण्याच्या तयारीला सुरुवात केली। घरातील सर्वांनी त्यांना सांगितलं, तुम्ही हे फंक्शन पूर्ण करा व मग जा। मग दादा म्हणाले, जर काळाचं बोलावणं झालं तर आपण असं बोलणार का, बाबा हे फंक्शन आहे ते पूर्ण झाल्यावर तुम्ही मला घेऊन जा। मग नाही ना, तसच गुरुचं बोलावणं हे काळाचं बोलावणं होय आणि म्हणून माझी ती फर्स्ट प्रायोरिटी आहे। आणि लगेचच दादा निघाले गुरूंना भेटण्यासाठी आणि त्यांना हवे असलेले 10,000 रुपये पण दिले। दादांनी गुरूंना आणि त्यांना काही एक विचारले नाही, पण गुरूंच्या मनात ही गोष्ट आली की कमीत कमी मी हे 10,000 मला का हवेत ते तरी दादांना सांगितले पाहिजे। आणि म्हणून गुरु म्हणाले, लखी बाबू हे 10,000 रुपये मी यासाठी मागितले की माझा एक शिष्य सट्ट्यामध्ये पैसे हरला आहे। आता इथे घेते छोटासा ब्रेक, पुन्हा परत येत आहोत।

0: नमस्कार, आप कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण जी गोष्ट ऐकत होतो दादांची, की त्यांच्या घरात एक फंक्शन होतं, नेमिंग सेरेमनी, आणि त्याच वेळा गुरुचा फोन आला की मला भेटायचं आहे आणि 10,000 रुपयांची आवश्यकता आहे। आणि दादांची पण गुरुवर अपार श्रद्धा, फंक्शन अर्धवट सोडून ते निघाले घरचे बोलत असताना पण, आणि एकही प्रश्न केला नाही गुरूंना की कशाला हवेत, काय करायचंय। पण गुरूंना वाटलं की ह्याला सांगितलं पाहिजे, आणि म्हणून गुरु त्यांना म्हणाले की लखी बाबू, असं असं एक शिष्य माझा सट्ट्यामध्ये पैसे हरला आहे आणि त्याची इज्जत वाचवण्यासाठी 10,000 रुपयांची गरज आहे। तेव्हा दादांना वाटलं, जर एक गुरु एका शिष्याची सट्ट्याच्या सवयीपासून सुटका करू शकत नाही, तर मग ते आम्हाला मुक्तीचं द्वार कसं काय दाखवू शकणार। असं प्रत्येक गुरुकडून काही ना काही विचित्र अनुभव दादांना आले, त्यामुळे त्यांचा शोध चालूच होता की गुरुपेक्षाही श्रेष्ठ असे काय असेल, तेथे मला जायला हवं। असं करत करत त्यांचे 12 गुरु झाले होते। जेव्हा विष्णू चतुर्भुज हा दिव्य साक्षात्कार त्यांना झाला, त्यावेळी दादांना वाटले कदाचित 12व्या गुरूंची कृपा आहे ज्यामुळे मला हा दिव्य अनुभव झालेला आहे। म्हणजे त्यांनी केले होते ना सत्याच्या शोधामध्ये की काय आहे सत्य, परमेश्वर काय, यासाठी त्यांनी 12 गुरु केले होते आणि 12व्या गुरूंची ही कृपा असावी असं त्यांना वाटू लागलं। तेव्हा दादांनी गुरूंना चिठ्ठी लिहिली, तुमच्या कृपेमुळे मला ही दिव्य अनुभूती प्राप्त झाली आहे आणि हा संदेश पण ऐकावयास मिळाला। त्याच्यामध्ये त्यांनी ऐकलं ना, अहम चतुर्भुज तत्त्वम, तुम्ही मला याचं स्पष्टीकरण द्या, हा काय संदेश आहे तो, असा प्रश्न त्या चिठ्ठीत दादांनी गुरूंना केला। तेव्हा गुरूंनी त्या चिठ्ठीस प्रत्युत्तर देत त्यांना सांगितले, हे सगळे माझ्या कृपेमुळे नाही झाले आहे, कारण मलाच माझ्या जीवनात आतापर्यंत अशा प्रकारचा कोणताच साक्षात्कार झालेला नाही। हे साक्षात्कार, हे दिव्य अनुभूती करवणं, हे कुणा मनुष्यात्म्याचे काम नाही, ही दिव्य शक्ती आहे, हे तर त्या वरच्या, त्या परमेश्वराचे, त्या भगवंताची कृपा जेव्हा होते तेव्हाच असा दिव्य अनुभव होतो। जेव्हा गुरूंची ही चिठ्ठी मिळाली तेव्हा दादा आणखी सत्याचा शोध करू लागले। मग मला हा दिव्य अनुभव करवणारी ती दिव्य शक्ती कोण, ते सगळे काय होते, आणि अशा प्रकारे सत्याच्या शोधात दादा हैदराबाद सिंध कडून बनारस कडे गेले। तेथे त्यांचा एक मित्र राहत होता बनारसला। दादांनी विचार केला, मित्राच्या कोठीवर जाऊन राहीन, महान आत्म्यांचे दर्शन घडेल, त्यांना हे विचारीन, त्यावर मनन चिंतन करीत आणि तेथे एकांतवास पण मिळेल, ह्या विचाराने ते बनारसला गेले। तेव्हा मित्राच्या घरी जेव्हा दादा राहिले, त्यावेळची ही गोष्ट, सायंकाळची वेळ होती, तेथे दादा गंगा तटावर गेले व तेथे एका झाडाखाली बसले। त्यांच्या मनात सतत एकच विचार चालू होता, त्यांना खूप प्रश्न पडत होता ना की तो दिव्य अनुभव करवणारी ती शक्ती कोण आहे आणि त्यांना मला काय सांगायचंय, काय संकेत द्यायचा आहे। जेव्हा याच विषयावर त्यांच्या मनात चिंतन चालू होतं तेव्हा अचानक पुन्हा ते त्या साक्षात्काराच्या स्थितीत गेले आणि त्यावेळी त्यांना 4 साक्षात्कार झाले। आता ते साक्षात्कार कोणते होते ते ऐकूयात आपण, पण पुढच्या भागात। आता तोवर घेते इथे विश्रांती।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्ते, मिशेला भी से स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। मित्रांनो, मी बोलत होते कर्मश्रेष्ठ की भाग्यश्रेष्ठ याबद्दल, आणि हा आपला भाग तिसरा आहे। भाग दुसऱ्यामध्ये आपण बघितलं की काय काय वेळेला की खूप सच्चाईने सफाईने आपण वागलो तरी पण आपल्याला खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं, आणि जे वाईट मार्गाने काम करतात त्यांना खूप त्यांचं जीवन खूप सुखी असतं किंवा ते खूप मजा करत असतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा कुठला ईश्वराचा न्याय आहे। तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की दोन व्यक्ती होत्या, एक बेईमान होता आणि एक इमानदार होता। ते रस्त्यामधून चालले होते, अचानक त्यांना रस्त्यामध्ये एक पॉकेट सापडतं। तर तो बेईमान असतो तो पटकन उचलतो आणि बघतो, तर त्याच्यामध्ये त्याला 1000 रुपये दिसतात। तर इमानदार व्यक्ती पण त्याच वेळेला बघतो, तर तो म्हणतो ठीक आहे आता तू पण बघितलं आहेस तर आपण हे दोघं बरोबर बरोबर वाटून घेऊया, 50-50 करूया। तर तो इमानदार व्यक्ती म्हणतो की माहीत नाही, ज्याचं पडलं असेल त्याचा मे बी आज पगार झाला असेल, आणि जेव्हा तू रस्त्यातून चालला असेल तेव्हा ते हे पडलं असेल, बिचारा किती दुःखी होत असेल आणि माहीत नाही तो काय काय विचार करत असेल। असू शकतं की त्याने पोलिसांमध्ये पण कंप्लेंट दिली असेल। आपण असं करूया की आपण पोलिसांना देऊया, मग आपल्याला खूप सारे दुवा मिळेल। तर बेईमान म्हणतो जर त्याच्या नशिबात असतं ना तर हे पॉकेट पडलंच नसतं, आणि हे पडलंय आणि ते आपल्याला मिळालंय, आणि आपल्या आधी कुणालाच नाही मिळालं, याचा अर्थ ते आपल्याच नशिबामध्ये आहे, मग याचा प्रसाद म्हणून आपण स्वीकार करायला पाहिजे। आता त्याच्या नशिबातच नसेल नाहीये तर पोलिसांकडून देऊन पण काय फायदा, ते पण आपसमध्ये वाटून घेतील, तर त्याला मिळणारच नाही तसं पण। आणि आपण कुठे चोरी करायला गेलोय, आपल्याला तर असंच मिळालंय, आणि ह्याच्या पर्समध्ये तर कुठला ऍड्रेस पण नाहीये, ऍड्रेस असता तर आपण जाऊन दिलं असतं, म्हणून जे मिळालंय ते आपण घेऊया ना प्रसाद समजून। आता तुला नको असेल तर तू मला सांग, मी सगळे पैसे माझ्याकडे ठेवायला तयार आहे। आता हे सगळं दृश्य ना देवता बघत असतात, आणि जेव्हा इमानदार जो असतो तो थोडा पुढे जातो आणि त्याच्या पायामध्ये काटा रोखतो। तर बेईमान व्यक्ती म्हणतो बघ इमानदारीचं फळ तुला काय मिळालं, तुझ्या पायामध्ये काटा रोतला, बघ बेईमान असला तर असं पर्स मिळतं। हे आजच्या दुनियाचा हिशोब आहे। तर जेव्हा हे देवता बघत असतात त्यांना खूप वाईट वाटतं की जो इमानदार आहे त्याला काटा लागलाय आणि जो बेईमान आहे त्याला पर्स मिळतंय। हा जरूर चित्रगुप्त ना काहीतरी गडबड करत आहे हिशोब ठेवण्यामध्ये। मग सगळे देवता काय करतात, ईश्वराकडे जातात आणि त्यांना मनुष्यालोक मध्ये जे दृश्य बघितलं त्यांनी ते सगळं सांगतात, आणि सांगतात की चित्रगुप्तानी ना काहीतरी गडबड केली आहे। तर ईश्वर म्हणतात की नाही, चित्रगुप्त तर कधीच गडबड करत नाही। मग त्यांनी जे दृश्य सांगितलं की इमानदार व्यक्तीच्या पायामध्ये काटा रुतला आणि जो बेईमान होता त्याला पर्स मिळालं, तर त्यामुळे त्यांच्या संतुष्टीसाठी ईश्वराने चित्रगुप्ताला बोलवलं आणि त्याला सांगितलं की ह्या दोन व्यक्तींचा लेखाजोखा घेऊन ये। तर काय पाहिलं की जो बेईमान व्यक्ती होता ना तो पहिले खूप इमानदार होता आणि त्याला त्याच्या इमानदारीचं फळ म्हणून फार मोठी प्रारब्ध मिळणार होती, कारण त्याने खूप चांगले कर्म केले होते त्याच्या जीवनामध्ये। पण जेव्हा त्याचे प्रारब्ध त्याला मिळणार होते तेव्हा त्याची एक अंतिम परीक्षा घेण्यात आली आणि त्या अंतिम परीक्षेमध्ये त्याने त्याचं धैर्य सुटलं आणि तो इमानदारीचं जीवन सोडून बेईमानीचं जीवन जगायला लागला। मग त्यामुळे त्याची प्रारब्ध जी खूप काही मिळणार होती ती थोडी थोडी थोडी होत त्याला एक पर्स म्हणजे 1000

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तर आपण गोष्ट ऐकत होतो इमानदार आणि बेईमान व्यक्तीची। तर जो इमानदार व्यक्ती असतो तो पहिला खूप बेईमान असतो आणि त्या बेईमानीची शिक्षा म्हणून त्याला खूप खूप मोठी अशी सजा होणार असते। पण त्यालाही अंतिम संधी देण्यात येते सुधारण्याची आणि त्या संधीचा तो फायदा घेतो आणि सुधारतो। त्यामुळे त्याच्या इमानदारीचं फळ म्हणून त्याची जी सजा आहे, शिक्षा आहे, ती कमी कमी होत जाते आणि फक्त शेवटी त्याला एक काटा रुततो। तो हा जो काटा रुतला आहे त्याच्या इमानदारीचं फळ नव्हतं, तर पूर्वी जन्माच्या बेईमानीचं फळ होतं। आणि जे 1000 रुपये मिळाले बेईमान व्यक्तीला ते त्याच्या पुण्यकर्माचं फळ होतं। म्हणून जे म्हणतात ना की हा बेईमानीप्रमाणे जीवन जगले तर मजा असते, पण ही मजा खूप थोड्या वेळेची असते। जसं जसं आपलं पुण्य क्षीण होत जातं तसं तसं मग भोगण्याची वेळ येते आणि ती खूप भयानक असते। त्यामुळे म्हणतात ना की कर्माची गती ही खूप गुह्य आहे। आता हा प्रश्न येतो, जर आपल्याला मनुष्याचा जन्म येतो घ्यावा लागतो तर आपण किती जन्म घेतो? तर असं शास्त्रात सांगितलं 84 लक्ष। आता इथे लक्षाचे दोन अर्थ होतात, लक्ष म्हणजे लाख पण आणि दुसरा अर्थ आहे जन्म। आता फक्त 84 जन्म म्हटलं तर त्याचा हिशोब द्यावा लागेल आणि ह्याचं ज्ञान तर विश्वामध्ये कुणाकडेच नाहीये की 84 जन्माचं हिसाब कसा देणार। म्हणून म्हणतात की जसं कर्म करू त्या योनीमध्ये आपला जन्म होईल, त्यामुळे हिशोब देण्याची गोष्टच नाही। परंतु हे कालचक्र जे आहे हे 5000 वर्षांचं आहे आणि ह्या 5000 वर्षांमध्ये आता जर आपण 84 लाख जन्म घेतले तर प्रत्येक जन्मामध्ये आपली आयु किती असेल ह्याची काय मॅचिंगच नाही। आणि जर 84 जन्म म्हटलं मग त्याचा हिशोब काय आहे? तर आपण म्हणतो की 4 युग आहेत आणि 5000 वर्षांमध्ये 4 युगामध्ये किती जन्म घेतले जातात हे ह्याचं ज्ञान आपल्याला ईश्वर येऊन देतात। आणि ईश्वराने सांगितल्याप्रमाणे हे कालचक्र हे 5000 वर्षाचं आहे। आणि आता आपण जर वर्तमान समय जर आपण बघितलं तर मनुष्याची आयुष्य किती आहे? आता बघाल तर आपण म्हणू 50-60 वर्ष आहे, ठीक आहे। आपल्या पूर्वजांचं आयुष्य किती आहे? आपण सांगू 60-70 वर्ष आहे। त्यांच्या पूर्वजांचे आयुष्य किती होते तर आपण म्हणतो 90-100 वर्ष आहे। आणि त्यांच्या पूर्वजांचे आयुष्य किती आहे तर ते आणखीन आयुष्य छान जगत होते। पण आता जर आपण बघितलं की त्यावेळेला तर मेडिकल एवढं ऍडव्हान्स पण नव्हतं, तरी पण त्यांचं आयुष्य किती छान होतं, सुखी होतं, समाधानी होतं। आणि आजच्या जगात आपण पाहू तर इतकी मेडिकल ऍडव्हान्स आहे तरी पण आपलं आयुष्य किती छोटं आहे। तर असं का आहे? कारण मनुष्यामध्ये विल पॉवर, आत्मविश्वास खूप कमी आहे। थोडं पण काय झालं ना तर सहन होत नाही, आत्मविश्वास निघून जातो आणि खूपच लवकर जीवनाचा अंत करण्याचा विचार येतो किंवा त्या परिस्थितीपासून तो हतबल होऊन जातो, निराश होतो, डिप्रेशन येतं। आणि आपल्या पूर्वजांचं आयुष्य बघा, 100 वर्ष होतं तरी पण त्यांची विल पॉवर कशी होती, एकदम स्ट्रॉंग, त्यांचं आयुष्य पण अधिक होतं। आणि आजच्या मनुष्याचं जीवन किती नाजूक झालंय, त्यांचा आत्मविश्वास इतका कमी झालाय की बस थोडंसं काय झालं तरी पण जीवनाचा अंत करण्याचा विचार येतो। आणि आपण जे पाहिलंय की जे कालचक्र सांगितलं, सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलयुग, त्यामध्ये देवतांचं आयुष्य किती सांगतात। कारण जे देवताय होते ते अमर होते। आता अमर याचा अर्थ काय, म्हणजे ते कधी मरत नव्हते का? तर त्यांनाही मृत्यू येतो पण त्या मृत्यूचं भय नसतं, कारण तिथे आत्मा ही 16 कला संपूर्ण असते, संपूर्ण निर्विकारी असते। मर्यादा पुरुषोत्तम अशा श्रेष्ठ देवी देवतांच्या रूपामध्ये ते असतात, जिथे लक्ष्मी आणि नारायणांचं राज्य असतं। त्यांचे आयुष्य किती असतं आपण हे पाहणार आहोत। इथे घेते मी एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो। मी तुम्हाला सांगत होते देवी देवतांच्या आयुष्याबद्दल। तर सत्ययुगामध्ये आत्मा जी असते ती 16 कला संपूर्ण असते, सर्व गुण संपन्न असते, संपूर्ण निर्विकारी असते, मर्यादा पुरुषोत्तम असते, अहिंसा परमो धर्म असते। त्यामुळे त्यांचे कर्म जे श्रेष्ठ असतात, त्यामुळे आयुष्यही मोठं असतं, 150 वर्षांचं आयुष्य असतं आणि तिथे जन्म हे 8 असतात। तर सत्ययुगानंतर येतं त्रेतायुग, जिथे श्री राम आणि श्री सीता यांचं राज्य असतं, जिथे 12 जन्म असतात आणि आयुष्य असतं 125 ते 100 वर्ष। श्री लक्ष्मी आणि श्री नारायणचं जेव्हा लहानपणाचं स्वरूप कोणतं आहे माहिती आहे का? ते येतात त्यांचं जेव्हा ते राजगद्दीवर बसतात तेव्हा त्यांना श्री लक्ष्मी आणि श्री नारायण असं म्हटलं जातं। परंतु त्यांचा लहानपणाचा कोणी फोटो पाहिलाय का? तर त्यांचा लहानपणाचा जो स्वरूप आहे ते एका भजनामधून सांगितलं आहे। ते भजन तुम्हाला मी सांगते।

देवा, तर ह्या भजनामध्ये ना श्रीकृष्णाची पूर्ण जीवन कहाणी सांगितली आहे. श्रीकृष्ण हे त्यांच्या लहानपणाचं नाव आहे आणि जेव्हा ते थोडे मोठे होतात तेव्हा त्यांना गोविंद असं म्हटलं जातं आणि जेव्हा ते रासलीला करतात तेव्हा त्यांना हरी मुरारी म्हणतात आणि तेच जेव्हा गादीवर बसतात तेव्हा त्यांना नाथ नारायण असं म्हटलं जातं, जो वासुदेवाचा पुत्र आहे. म्हणजे हा छोट्याशा भजनामध्ये किती अर्थ सामावलेला आहे. तर सतयुगामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांचे 8 जन्म असतात म्हणून आपण त्या 8 जन्मांची जयंती मनवतो आणि त्या 8ही जन्म त्यांचे श्रेष्ठ असतात म्हणून जन्माष्टमी असं म्हटलं जातं. श्रीकृष्णांचे 8 जन्म पूर्ण झाल्यानंतर 9व्या नंबरवरती मग श्रीराम येतात म्हणून श्रीराम नवमी असं म्हटलं. सतयुग त्रेता युग नंतर येतं द्वापर युग. द्वापर युग म्हणजे जिथे द्वैत भावना प्रवेश होते. द्वापर युगामध्ये काय होतं की भक्ती भाव चालू होतो आणि त्याच्यानंतर आपण देवी देवतांची मूर्ती बनवून मूर्ती पूजा करण्यास सुरुवात होते कारण आपण परमात्म्याचा सत्य परिचय हा विसरलेला असतो. द्वापर युगानंतर आत्म्याची कला कमी होते त्यामुळे आयुष्य हे कमी होतं म्हणजे 100 100 पण खाली येतं आणि त्यामुळे अकाली मृत्यू होण्यास सुरुवात होते. द्वापर युगामध्ये आयुष्य असतं खूप कमी म्हणजे 100 एकदम खाली म्हणजे 80 90 आपण म्हणू शकतो आणि द्वापर युगामध्ये अकाली मृत्यू असल्यामुळे जन्म हे जास्त असतात, तिथे 21 जन्म असतात. तर द्वापर युगामध्ये अनेक धर्म पिता येतात आणि ते परमात्माचा संदेश सांगतात आणि त्यामुळे आपण ईश्वराकडे पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची आराधना करू लागतो. मनाला एकाग्र करण्यासाठी मग आपण पूजा पाठ तीर्थयात्रा दान पुण्य हे सगळं करत असतो. त्याच्यानंतर द्वापर युगानंतर येतं कलयुग. तर कलयुगामध्ये आत्म्याची तर जी शक्ती आहे ती खूप कमी होत जाते म्हणजे कला कमी होत जातात, फक्त 1-2 कलाच राहतात. म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो ना की कुणा व्यक्तीमध्ये समजा 99 अवगुण जरी असतील पण 1 किंवा 2 तरी गुण त्याच्यामध्ये नक्कीच असेल. तर आता कलयुगामध्ये आत्म्यामध्ये फक्त 1 किंवा 2 गुण आहेत म्हणजे इतकी तामसिक प्रवृत्ती आपली झालेली आहे आणि त्या तामसिक प्रवृत्तीमुळेच आपल्या मनुष्याचं जे आयुष्य आहे ते कमी झालेलं आहे. म्हणून अकाले मृत्यू तर आज कुणाचीही होते, आज कुणाचीही आपण गॅरंटी देऊ शकतो का की हा आम्ही इतके वर्ष जगू शकतो. तर कलयुगामध्ये आपले 42 जन्म असतात. तर अशा प्रकारे ही पूर्ण 84 जन्माची कहाणी आहे. तर सतयुगामध्ये 8, त्रेतायुगामध्ये 12, तर झाले 20 जन्म. द्वापर युगमध्ये 21, तर 20 + 21 झाले 41 आणि कलयुगामध्ये 42, तर 41 + 42 झाले 63. अशा प्रकारे हे पूर्ण 83 जन्म झाले. आणि जेव्हा आपल्याला संगम युगामध्ये म्हणजे संगम युग म्हणजे काय, तर कलयुगाचा अंत आणि सतयुगाचा आदी त्याच्यामध्ये जो वेळ असतो संधी काल ज्याला म्हणतो त्याला संगम युग असं म्हटलं जातं, जिथे स्वतः परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात आणि अनेक धर्मांचा नाश आणि एका धर्माची स्थापना करतात. तर पुढे काय होतं ते आपण पुढच्या सत्रात बघूया.